तो विचारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

राई आपे शब्द गुर मन वसाए शब्दे उपजै अमृत बाणी गुरमुख आख सुनावणिया आपे करता आपे भुगता

साचा साहिब गुरमुख जापै पूरे गुर कै शब्द संजापै जिन पिया से त्रिपतासे सच्चे सच अगामणिया तिस कर सहजा सोई सोहेला अणद बनोद कर

गुर मिलय तृष्णा यग्न बुझाय, गुर ते शांत वसै मन आय, गुर ते पवित पामन सोचो होय, गुर ते शब्द मलावा होय, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहियै दाता एक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाए।

निरपौ जपै सगल भौ मिटै प्रभ कृपा ते प्राणी छुटै जिस प्रभ राखै तिस नाहीं दुख नाम जपत मन हो।

क्या देखा सूझ बूझ ना पावे, बिन नावे मन तृप्त ना आवे, जो जन्मे से रोग व्यापे, हमे माया दुख संतापे, से जन बाचे जो प्रभ राखे, सतगुर सेव अमृत रस चाखे, चल तो मन राखे अमृत चाखे, सतगुर सेव अमृत शब्द पाखे, साचे शब्द मुक्त गत पाई, नानक विचों

तेरे बिन सेवा फल किसै नाही दुख सुख भाणा तेरा होवै बिन नावै जीओ रह नाही मत विच मरण जीवन हो।

ग्रह महिमा हर उनके संग तू होई है जाहर उनके संग तू रखी पपोल उस बिना तू छुटकी रोल उनके संग तेरा मान महत